हाँ बिलो अतिशया जा मीटा में प्यारी ते किकी जिया दीगवा माचे चेती बनी अजाऊं से तो अपने नारबिया मिशा प्यामी चीजे दिया दीमा बा मिस मिस विस्की विस्की चे सितारे हिगा सोमी सुराने ये गे मयोले मू तभी โยบิเลมูดิโยบิเลมูดิดาตาติสาชินปีบิอะฉิเซมีมะชอรุอะฉิตอตูมะผิดปีญาเนงวยโยนายเยฉิติฉิติมะโยนายเยมะฉิปีมะฉิปีดาลากวยมิตาชินถุย